0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा। नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट। आता सविस्तर बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली। भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। त्याचबरोबर व्यापार, ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला। या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली, तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं। भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबियो यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे। गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे। त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे। नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे। तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय। आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल।

0: आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो। या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली।
1: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे। महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे। प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात। तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे। जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे। जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं यूपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसीचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळ आणि बहिरं झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसींमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह

एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्यूमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका। मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया एका छानशा गाण्यानं।

0: नमस्कार, मी इरावती कर्णिक. नवनवीन विषय आणि विविध रंगी गाणी यासाठी ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्स वर FM गोल्ड.
1: मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात कोर्ट न करतो. इथे मला अनेकांनी विचारलं, काय मग आज कोर्ट मध्ये काय असणार आहे, काही खास आहे का? मे महिन्याबद्दल आपण बोललो, किंवा या समर वेकेशन बद्दल आपण बोललो, किंवा मग सुट्ट्या म्हणजे नेमकं काय असं आपण बोललो, त्या त्या दिनविशेषाशी निगडीत सुद्धा आपण असं बोललो. पण मला सांगा, आता सुट्ट्या किने संपत आलेल्या आहेत, नाही का? आणि मग सुट्ट्या संपत आल्या की आपल्याला रुखरुख लागते की अरे च्या सुट्टीमध्ये हे करायचं राहिलं, सुट्टीमध्ये ते करायचं राहिलं, किंवा मग असं होतं की हा हा आता जे राहिले ना ते आपण पुढच्या सुट्टीत करूया. बरं का, पुढच्या सुट्टीत ते किती होतं किती नाही हे तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे असो. पण सुट्टी हा असा एक जिव्हाळ्याचा विषय ना. असं सुट्टी शब्द जरी आपण उच्चारला ना तरी असं होतं की वाव, असं इतकं छान फिलिंग येतं. तर बघा, म्हणजे आता 1 तारखेला जूनच्या शाळा कॉलेजेस किंवा मग ॲडमिशन्स ह्या सगळ्याची एक वेगळीच धावपळ सुरू होईल. काही चाकरमानी मुलांच्या सुट्ट्या आहेत म्हणून का अगदी हा शेवटचा आठवडा का असेना पण गावी गेले असतील, ज्यांना अगदी सुरुवातीला जायला नाही मिळालं, आंबे खायचा आनंद नाही मिळाला, ते आता या आठवड्यात मात्र ह्या सगळ्याचा पुरेपूर आनंद घेत असतील. म्हणजेच काय, हा सुट्टीचा शेवटचा आठवडा आहे, बरं का? म्हणूनच त्या संदर्भातला एक खास कोट आहे माझ्याकडे आज. नीट लक्ष देऊ नका, तुम्हाला खूप आवडेल ह्याची मला गॅरंटी आहे. आणि तुम्ही मला फोन करून सुद्धा सांगाल की तुम्हाला काय आणि कसं वाटलं त्याबद्दल. तर मी दूरध्वनी क्रमांक की तुम्हाला आधीच सांगून ठेवते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35. STD कोड आहे 022. तर कोट असा आहे, द लास्ट मंडे ऑफ अ हॉलिडे इज द बिटर स्वीट ब्रिज बिटवीन रेस्ट अँड रियालिटी. नीट आहे का? द लास्ट मंडे ऑफ अ हॉलिडे इज द बिटर स्वीट ब्रिज बिटवीन रेस्ट अँड रियालिटी. अगदी खरं आहे, प्रत्येकाला सुट्टी हवीशी वाटते. पण सोमवार कसा आहे, तो शनिवार रविवारच्या नंतर येतो. म्हणजे इतर वेळेला सुद्धा शनिवार रविवारी सुट्ट्या असतात आणि मग त्यानंतर येणारा सोमवार थोडासा तो आळसावलेला, किंवा अरे चा आज सोमवार आहे बरं का, आजपासून आपण आपल्या आठवड्याचं काम अगदी नीट नेटकं करायचं. पण हा तो सोमवार आहे ना जेव्हा आपल्या सुट्टीतला म्हणजे आपण म्हणू की शेवटचा आठवडा आहे, आणि मग त्या शेवटच्या आठवड्यातला हा अगदी शेवटचा सोमवार आहे, त्याच्यामुळे त्याला ब्रिज असं नाव दिलं गेलेलं आहे, बरं का, त्या सोमवारला. असो, काही हरकत नाही, सुट्ट्या सुट्ट्या असतात, शेवटचा आठवडा आहे, एन्जॉय करून घ्या. आणि मग नंतर आपण आपल्या पुढच्या गप्पांकडे वळूच या. मी फोनची वाट बघते, फोन करायला अजिबात विसरू नका.

हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्स वर FM गोल्ड। मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी।

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अगर रीमा सोलर पॅनल बसवून घे ना. कधी पासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
5: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
4: सर फ्री ट्रिप टू दुबई.
5: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
6: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
5: मग काय करू?
6: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
5: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
6: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
7: नमस्कार, मी भाग्यश्री ठिपसे. बुद्धिबळ हा खेळ जितका प्रिय आहे तितकीच जुनी मराठी गाणी ऐकणं हा एक वेगळाच आनंद आहे. त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
2: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणं.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर.
2: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर.
1: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड.
3: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका. आपल्याला सुहास पांडे यांनी कळवलेलं आहे, त्यांच्या वडिलांचं दवा म्हणजे काय म्हणू आपण त्याला, औषधांचं दुकान होतं, त्याच्यामुळे त्यांना 24/7 सगळ्यांसाठी हजर असणं खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे सुट्टी हा शब्द त्यांच्याकडे नव्हताच. अगदी खरं आहे, दीपा पालकर यांचं असं म्हणणं आहे खरं आहे, सुट्टी ही सगळ्यांना हवी हवीशी वाटते, त्याच्यामुळे त्यांना कोठही खूप आवडला. आज जागतिक थायरॉईड दिवस आहे आणि थायरॉईड अँड न्यूट्रिशन अशी यावर्षीची आपली थीम आहे. थायरॉईड आणि त्याबद्दलची लक्षणं जनजागृती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये होतं कसं, वजन वाढतं, थकवा जाणवतो, केस गळतात, थंडी वाजते, ही लक्षणं प्रामुख्याने दिसतात. पण त्या व्यतिरिक्तही काही चाचण्या करून घेणं, रक्ताच्या चाचण्या करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि मग ह्या चाचण्या झाल्यानंतर काही डॉक्टर सल्ला देतात की कोबी वर्गीय भाज्या खाव्यात की खाऊ नयेत, किंवा मग तसंच

कुठल्या भाज्या तुम्हाला सूट होणार आहेत तब्येतीनुसार, तर ह्या सगळ्याचं जे काही डॉक्टर तुम्हाला सांगतील त्याचं तंतोतंत पालन करणं खूप गरजेचं आहे. पण एकूणच काय, आपण आपला आहार व्यवस्थित ठेवला, आपण वेळेच्या वेळी सगळ्या गोष्टींचं पालन केलं, तर आपण नक्कीच आनंदाने जगू शकतो आणि हा मस्त अशा आपल्या जीवनाचा पुरेपूर आपण असा आनंद घेऊ शकतो, नाही का?

0: मंडळी ठीक 10:30 तुम्ही ऐकू शकणार आहात पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा ऐकत राहा 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.
1: नमस्कार, मी अजित कडकडे. सुमधूर गाणी, गोड आठवणी, मस्त गप्पा, माहिती, मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
2: नमस्कार, मी आरती अंकलीकर. 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: मंडळी मनस्पर्शी या कार्यक्रमातलं अगदी शेवटचं गाणं तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि त्यानंतर आपण गप्पा मारणारच आहोत युवा तरंग मध्ये। तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी। तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका।

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे युवा तरंग हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। युवक मंडळी म्हटलं, कॉलेजला जाणारी मुलं म्हटलं, किंवा शाळेच्या अगदी 9वी 10वीची मुलं असतील, नोकरी व्यवसायात नव्यानं सुरू केलेली मंडळी असतील, ह्या सगळ्यांमध्ये की नाही एक वेगळंच तेज आपल्याला पाहायला मिळतं। उत्स्फूर्तपणा, त्यांच्यातला उत्साह, जल्लोष एवढा मोठ्या प्रमाणावर असतो ना की एखादं नवं काहीतरी काम करण्याची धमक त्यांच्यामध्ये असते। आणि मग अगदी सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या टप्प्यातच काही काही मंडळी अशी असतात जी यशाला गवसणी घालतात, आणि मग आपण सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी होतो। मग त्यांचं ते आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण त्यांना एखादं चॉकलेट देतो, एखादा पुष्पगुच्छ देतो। पण तुम्हाला माहिती आहे का, आपण त्यांना एखादं सूर्यफूल सुद्धा देऊ शकतो। बरं, हे सूर्यफूल एखादं नाही बरं का, देताना 2 सूर्यफुलं द्यायची असतात का बरं, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल। तर ही आहे सूर्यफूल थिअरी। हा बरं का, सूर्यफूल थिअरीचं असं म्हणणं आहे की आता बघा, मुळात कसं असतं, सूर्यफूल आहे ना हे जेव्हा रात्र होते तेव्हा ती 2 सूर्यफुलं जी आहेत ती एकमेकांकडे वळतात, आणि दिवसा म्हणजे जेव्हा जसजसा सूर्य तर आपण बघतो की सकाळ होते, सूर्य उगवतो, आणि मग तेव्हा ती अशी छान त्या सूर्याकडे बघत अशी छान वाऱ्यावर डोलत असतात, अगदी हसऱ्या चेहऱ्यानं बघतात की काय क्षणभर आपल्याला सुद्धा असं वाटतं, त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या छान उमललेल्या असतात। आणि म्हणूनच आपण सुद्धा असा प्रयत्न करतो की एकमेकांमध्ये प्रकाश शोधायचा प्रयत्न करतो। म्हणून जर तुम्ही कोणाला सूर्यफूल भेट देत असाल ना, तर मग ती 2 द्यायला हवी, कारण अंधारात सुद्धा प्रकाश आपण एकमेकांना देऊ शकतो। आणि अशी काही मंडळी आपल्या सोबत नेहमीच असतात जी आपल्याला आपल्या आयुष्यात काही वेळेला चढ उतार येतात, जेव्हा उतार असतो किंवा एखाद्या वेळेला खडतर प्रसंग येतात, तेव्हा काही मंडळी हा प्रकाश दाखवायचा प्रयत्न करतात। अशा मंडळींचा हात आपण कधीच सोडता कामा नये। वेळ प्रसंगी कधी जर आपण त्यांनी जर आपली कान उघडणी केली असेल ना, तर तरी सुद्धा ती समजून घ्यायची तयारी आपली असायला हवी। त्यामुळे नेहमी अशा मंडळींना बांधून ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि अंधारात सुद्धा ते तुमच्या सोबत असतात। म्हणूनच आपण जेव्हा एखाद्याला सूर्यफूल देतो, तर ते 1 न देता 2 द्यावं बरं का।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: मंडळी, 2026 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी हा कार्यक्रम आम्ही ठीक 11:10 सहक्षेपित करू। तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. उत्तम उत्तम माहिती आणि दर्जेदार मनोरंजनासाठी आकाशवाणीची FM रेनबो तसंच FM गोल्ड या दोन्ही वाहिन्या नक्की ऐकत राहा.
2: मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. तुमच्यासोबत आहे आज मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.

नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz वर FM कुल.
2: तर मंडळी, आपण बघतो आपल्या आजूबाजूला अनेक युवा मंडळी आहेत जे काही ना काहीतरी आपल्याला करताना दिसतात. त्याच्यात खास करून की नाही जेनझी मंडळींचं नाव लगेच तोंडावरती येतं. होतं कसं की त्यांचे शब्द, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची वागण्याची पद्धत, उठण्यापसण्याची पद्धत, त्यांची एखादी गोष्ट समजून घ्यायची पद्धत, या सगळ्या गोष्टीबद्दल बोललं जात आहे. त्यांना खास करून ट्रोलसुद्धा केलं जात आहे. पण त्यांच्यातली काही मंडळी अशी आहेत ना ज्यांनी स्वतः स्वकर्तृत्वावर काहीतरी करून दाखवलेलं आहे. आता हेच बघा ना, अगदी 19 वर्षाचा हा युवक आहे मल्हार कांबळे. त्याने बीच प्लीज या

0: उपक्रमातून समुद्र किनारे आणि आजूबाजूचा परिसर जे आतापर्यंताने जवळपास 8.5 मिलियन किलोग्रॅम पेक्षाही जास्त कचरा साफ केलेला आहे. बघा आहे की नाही खूप मोठी गोष्ट. तसाच अगदी 19 वर्षाचा आणि ही युवती आहे खरं तर, आणि तिने हजारो मुलींचं आयुष्य कसं बदलता येईल, त्यांना कसं एखाद्या गोष्टीचा त्रास होणार नाही याकडे तिने लक्ष पुरवलेलं आहे. तर याचं कारण असं आहे ते म्हणजे मासिक पाळी. खरं तर मुलींमध्ये थोडीशी धाकधूक असते किंवा मग त्याबाबतची काही स्वच्छता ठेवणं, जनजागृती करणं, हे सगळं काम किंवा त्या संदर्भातली माहिती तिनं मिळवली. तिचं नाव आहे सृष्टी बोस आणि तिने गावोगावी जाऊन मुलींना त्या मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल व्यवस्थित सांगितलं, सॅनिटरी पॅडचं महत्व समजावून दिलं, योग्य माहिती त्यांना दिली. त्यामुळे या मुलींमध्ये असणारं एक भीतीचं वातावरण, संकोच थोडासा दूर व्हायला मदत झाली. आहे की नाही ही मंडळी आपल्याला वाटतात तेवढी अगदी एखादी गोष्ट सोप्यामध्ये किंवा हल्लीच्या भाषेत सांगायचं तर हलक्यात घेत नाही, तितकीच गांभीर्यानं सुद्धा घेताना दिसत आहेत.
1: विसरूनी जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड।
1: तर मंडळी, आपण या जेन झी कॅटेगरीतल्या मंडळींबद्दल जाणून घेत आहोत आणि असाच एक युवक आहे, त्याचं नाव आहे युवान अग्रवाल। वयाच्या 17व्या वर्षी त्यानं एक अशी कामगिरी करून दाखवलेली आहे

हे की अनेक जे कारागीर आहेत त्यांना लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, पण मग पोहोचायचं कसं? किंवा मग त्यांच्याही मनात थोडी भीती असते, आम्ही काही केलेल्या नवीन कलाकृती आहेत त्या लोकांना आवडतील की नाही. पण हे सगळं चेंज अर्थात बदल घडवून जो आणलेला आहे ना, तो आहे युवान अगरवालने. हा बदल घडवून आणलेला आहे त्याने. हुना रेस्टू असं नावाचं एक त्याने सुरू केलेलं आहे. आता त्याने कुठे बरोबर सुरू केलेलं आहे तर ते आहे व्हॉट्सॲप. हां, या व्हॉट्सॲपला कारागिरांची त्याने लाईफलाईनच बनवलं. कसं? तर HUNARSETU हुनारा सेतू नावानं त्याने सुरू केलेलं आहे. आणि थेट हे जे कारागीर आहेत ते अगदी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. आणि आजच्या घडीला जवळपास 4,000 अधिक कारागीर खूप चांगली कमाई करत आहेत या माध्यमातून. त्यांना एक नवीन ओळखसुद्धा मिळालेली आहे. असंच एक वेगळा वाटेनं चालण्याचा एक ध्येय म्हणा किंवा विडा हाती उचलला, तो म्हणजे सूर्या उत्कर्षा. तर तिचं नेमकं काय झालं? एका रस्ते अपघातामुळे तिचं आयुष्यच बदललं. अवघी 14 आहे ती, पण ती घाबरली नाही. मुळात रस्ता ओलांडताना किंवा रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना किंवा सिग्नल्स असतात त्याचे काही नियम असतात, त्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असतं. त्या संदर्भातले होर्डिंग्स म्हणा, जाहिराती म्हणा, टॅगलाईन्स म्हणा, आपल्याला वेळोवेळी रेडिओ म्हणा, TV, न्यूजपेपर, बातम्या या सगळ्यांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. पण आपण त्याचं पालन किती करतो, किंवा मुळात मुलांना या संदर्भात किती ठाऊक आहे, ह्या सगळ्याचा तिने अभ्यास केला. आणि मग शालेय मुलांसाठी घाबरण्याऐवजी रोड सेफ्टीचे धडे देत त्यांना सुरक्षित भविष्यासाठी नवी मोहीम कशी राबवता येईल हे तिने सुरू केलं. आणि अर्थातच आज जवळपास 50,000 अधिक मुलांना रस्ता सुरक्षेबद्दलचे महत्वाचे नियम तिने शिकवलेले आहे की नाही. एक वेगळं असं धाडसी पाऊल उचललेलं आहे या सगळ्या मंडळींनी.

0: जुनी नवी गाणी माहिती मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा. विकसित

म्हणजे ठीक 12:10 आपण ऐकू शकाल 2026 पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत ठीक 12:10.

नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या। ऐकत रहा FM गोल्ड।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे रंजक सफर हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल.

0: आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
0: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
2: ऐकत राहा 100 नंबरी सोनं 100 नंबरी गाणं माझ्यासोबत अर्थात पुष्कर श्रोत्री सोबत आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनी.
3: मंडळी आता आपण एक छानसं गाणं ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातलं आणि त्या गाण्याशी निगडीतच आजचा आपला विषय आहे. हा मला माहिती आहे वेळ थोडासा कमी आहे, काही हरकत नाही, पण आपल्या गप्पा आणि गाणी तर सोबत आहेतच, नाही का?

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक, आपण ऐकत आहात एफ एम गोल्ड.
2: तर म्हणजे दाम करी काम असं आपण आता गाणं ऐकलं आणि अर्थातच पैसा हा किती महत्वाचा आहे, त्यासाठी आपण खूप कष्ट घेत असतो, अगदी फी भरताना, सामान विकत घेताना किंवा अगदी अडीअडचणीच्या काळात सुद्धा अनेक जण मदत करतात आणि मग अगदी रुपया आणि

रुपया जोडताना सुद्धा आपल्याला ते जाणवतं. पण तुम्ही जर या आपल्या असणाऱ्या ज्या नोटा आहेत किंवा आपली जी नाणी आहेत भारतीय, त्यांच्याकडे जर तुम्ही नीट लक्षपूर्वक बघितलं त्याच्यात तुम्हाला एक खासियत जाणवेल. कुठली? बरं सांगते आपल्या भारतीय चलनांवर असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू. हा, म्हणजे ह्याच्यावरती अशोक स्तंभ आहेत, तसंच आपल्याला महात्मा गांधीजी आपल्याला ते दिसतातच दर्शनी भागात. पण ह्या सगळ्या नोटांमध्ये सुद्धा एक वैशिष्ट्य आहे बरं का, म्हणजे आपण बघतो अनेक मंडळींचे फोटो वेगवेगळे आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात, ते एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देतात आणि मग नेमकं तेच चित्र त्यांच्या हातात असतं, ती नोट त्यांच्या हातात असते फोटो काढताना. त्यातलं एक पहिलं तुम्हाला सांगू इच्छिते ते म्हणजे 10 रुपयाची नोट, ते कोणार्कचं सूर्य मंदिर ओरिसामधलं, तर 13व्या शतकात राजा नरसिंह देव याने बांधलेलं ते मंदिर, ज्याची म्हणजे नोंद जी आहे ती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेली आहे. तसंच 20 रुपयाची नोट वेरूळची छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातलं हे जे वेरूळ लेण्या आहे त्या लेण्यांचं जे एक चित्रण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 34 लेण्या या भारतीय शिल्पकलेचा खूप उत्कृष्ट नमुना आहेत आणि प्राचीन काळातील खडकात कोरल्या गेलेल्या आहेत, एकाच त्या खडकात कोरल्या गेलेल्या आहेत, त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. आणि 20 रुपयाच्या नोटेवरती आपल्याला या वेरूळच्या लेण्यांचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. आहे की नाही एक खासियत? ऐकूया आपण अजिंठा या सिनेमातलं एक छान असं गाणं.

तर मंडळी, आपल्याला जसं 50 रुपयाच्या नोटेवरती हम्पी इथला रथ जो आहे, दगडी रथ कर्नाटकमधला, तो पाहायला मिळतो. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेली हम्पी आणि त्यासमोरचं ते विठ्ठल मंदिर आणि अगदी द्रविड शैलीतलं हे अप्रतिम असं उदाहरण आहे. तर 100 रुपयाच्या नोटेवरती आपल्याला राणी की बाव बघायला मिळते, गुजरात राज्यातलं हे प्रतिनिधित्व आहे करणारं. तर 200 रुपयाच्या नोटेवरती सांचीचा स्तूप आपल्याला पाहायला मिळतो. तर 500 रुपयाच्या नोटवरती लाल किल्ला, त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऐतिहासिक इथे खूप मोठमोठी भाषणं झालेली आहेत आणि आपल्या स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी तिथे भाषण असतं आणि आपण त्याचं थेट प्रक्षेपण सुद्धा अनुभवतो. तर असा ऐतिहासिक गोष्टी ज्याला वारसा आहे आणि त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे, अशा सगळे ज्या आहेत त्या आपल्याला नोटांवरती पाहायला मिळतात. किती छान वाटतं, नाही का?

चला तर मग म्हणजे आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे, पण त्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना मला सांगायच्या आहेत. ती म्हणजे ठीक 1 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र जे दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. तसंच 1:10 आणि 3:10 पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित मान्यवरांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी हा दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्र FM गोल्ड वाहिनी. पण आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलेखा इथेच तुमचा निरोप घेत आहे. पुन्हा एका छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत नमस्कार.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषत पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून

0: त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries. Not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उद्योग निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साहित्य कुमार नाहर यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती दिलशाद अहमद खान यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.